0: टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होतात आधी. पहिले कसं एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव या याच्यावर बेसिसवर काम व्हायचं, आता तसं नाही. वी हॅव कन्स्ट्रक्शन हॅज टेकन ए 360 degree टर्न. आणि ते कसं आहे म्हणजे पहिले एक्सपिरियन्सच्या व्यतिरिक्त आता आपल्याला टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सस्टेनेबिलिटी, एफिशियंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे खूप इम्पॉर्टंट झाले. त्याच्याबरोबर एआयचा वापर जो आहे ते खूप प्रमाणात वाढला आहे. त्याबरोबर आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी एआयच्या दृष्टिकोनातून आणि पुढच्या अडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या हिशोबून पुढे घेऊन जावं लागतंय. आणि यामध्ये नुसतं एक्सपिरियन्सच नाही तर या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घेऊन समोर जाणाऱ्याला खूप फ्युचर आहे.
1: बरोबर, हे तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं सर. तर सध्या मार्केटमध्ये आपण बघतोय की सिव्हिल इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट्स किंवा कंत्राटदार म्हणून जे काही करिअर करू इच्छिणारे जे युवक आहेत, तर त्यासाठी सर्वात अशा मोठ्या संधी कुठल्या उपलब्ध आहेत?
0: सध्या भारतामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात बांधकामाचं सध्या म्हणजे रोड्स अँड बिल्डिंग्स, नंतर आपलं मेट्रो म्हणा, तुमचं आपलं एअरपोर्ट्स म्हणा, अशा रेसिडेन्शियल युनिट्स, कमर्शियल ऍक्टिव्हिटीज असं इतक्या प्रमाणात चालू आहेत की या आर्किटेक्ट्सला आणि इंजिनियर्सला खूप स्कोप आहे. पण माझं एक असं प्रामाणिक मत आहे की त्यांनी नुसतंच एज्युकेशनच्या वतीनं जाता, त्यांनी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जास्त बघून आणि सध्या कशा प्रकारे बांधकामाची प्रगती होतीये, टेक्नॉलॉजी कशी बरोबर जातीये, त्याप्रमाणे त्यांनी त्या सगळ्याला अनुसरून बांधकामाच्या याच्यामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व्ह करून स्वतःला ते बघावं.
1: बरं, आजकाल आपण पाहतोय की तुम्ही जसं मगाशी म्हणालात की स्मार्ट होम आहे, 3D प्रिंटिंग आहे किंवा एआयचा जो वापर वाढतो आहे सध्या बांधकाम क्षेत्रात, तर या तांत्रिक बदलामुळे नवीन पिढीला रोजगाराच्या अशा काही वेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत का?
0: होऊ शकतात, खूप खूप संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यांना फक्त थोडं काय आहे, बेसिकली आपलं इंडियन एज्युकेशन जे आहे ते दिस इज मोर ऑफ ए थिअरिटिकल बेस्ड. मला असं वाटतं की ज्यांना या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये किंवा आर्किटेक्चर फील्डमध्ये त्यांना पुढे करिअर करायचं आहे, त्या लोकांनी स्वतः थर्ड किंवा फोर्थ इयरमध्ये असताना प्रॅक्टिकली साईटवर जाऊन थोडा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यावा. कारण थिअरिटिकली खूप वेळा साईटमध्ये वेगवेगळ्या कंडिशन्सला अनुसरून तुम्हाला काम करावं लागतं, तर त्याकरता त्यांनी काय करावं की आपलं थर्ड किंवा फोर्थ इयरमध्ये फावल्या वेळात त्यांनी साईट्सला व्हिजिट देऊन किंवा एक सॉर्ट ऑफ इंटर्नशिप सारखं करून त्यांनी थोडा एक्सपिरियन्स घ्यावा. त्यामुळे त्यांना पण कळत जाईल की आपण जे शिकतोय ते कितपत आपल्याला प्रॅक्टिकली ते त्यामध्ये ते इम्प्लिमेंट होतंय हे सुद्धा बघता येईल. लगेच त्यांना त्यामध्ये प्रावीण्य पण मिळू शकेल, कारण त्यांनी प्रॅक्टिकली बघणं आणि थिअरिटिकली वाचणं याच्यात खूप फरक आहे. फील्डमध्ये असल्यामुळे त्यांनी स्वतः त्या जागेवर जाऊन काम बघून काम शिकावं. आणि त्याच्या व्यतिरिक्त बिकॉज ऑफ दिस एआय अँड असं आणि लेटेस्ट जे सॉफ्टवेअर्स डेव्हलप होत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत, त्याचा पण त्यांनी अभ्यास करावा आणि त्याच्यात एक घडी मांडून त्याला पुढे घेऊन जावं त्यांनी.
1: बरोबर सर, आता आपण पाहतोय की वातावरण सध्या प्रदूषित खूप होतंय किंवा ग्लोबल वॉर्मिंग आहेच आहे, तर अशा वेळेस पर्यावरणपूरक बांधकामाची मागणी वाढते आहे, तर या क्षेत्रात युवा स्टार्टअप्स किंवा तज्ञांसाठी कितपत वाव आहे?
0: या इंडस्ट्रीला कधी मरणच नाहीये, कारण रोटी कपडावर मकान हे म्हणलेलंच आहे. तसं ते रोटी आणि कपडा तर मूलभूत गरजा आहेत, पण एक स्टेज आल्यानंतर कॉमन मॅनसाठी घर हे एक आपलं स्वतःचं असावं आणि आपल्या मनासारखं असावं यासाठी प्रत्येक मनुष्य आयुष्यात धडपडत असतो. तर हे लोकांचं स्वप्न साकारताना तुम्ही स्वतः जर का प्रयत्नशील राहाल की तुम्ही काय काय करू शकता काय काय नाही, त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून काय त्यांना लागेल तसं तुम्ही द्याल, म्हणजे एआयचा वापर करून, 3D वापर करून, हे जे नवीन टेक्नॉलॉजीला आत्मसात करून त्या लोकांनी आपल्याला एक पुढे घेऊन जावं. आणि 3D आजकाल इतकं पॉप्युलर झालंय की 3D काय होतं, तुम्ही तुमच्या फ्लॅट धारकांना किंवा घर धारकांना तुम्ही सांगू शकता की तुमचं असं असणार आहे, इथून तुमचा आत प्रवेश असणार आहे, इथं तुमचं किचन असणार आहे, एक सॉर्ट ऑफ ए प्रेझेंटेशन तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यामुळे काय, त्या माणसाला की पूर्ण आयडिया येते जो कोणी फ्लॅट घेणार आहे घर घेणार आहे की आपलं कसं असणार आहे वास्तू.
1: बरोबर,
0: त्याप्रमाणे तुम्ही त्यांना ह्या सगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि मॉडर्न याच्यामध्ये दाखवू शकता. हे सगळ्या तुम्ही गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत किंवा तुम्ही त्यामध्ये ट्रेनिंग घेतलं पाहिजे.
1: सर, पर्यावरणपूरक बद्दल तर सांगा.
0: हा, पर्यावरणपूरक म्हणजे सांगायचं म्हणजे बेसिकली आता काय परिस्थिती आहे, म्हणजे सध्या बिकॉज ऑफ द एन्व्हायरमेंटल इम्बॅलन्स आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे सौर शक्ती, म्हणजे सोलार फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन, सोलार फॉर वॉटर हिटिंग, अपार्ट ते जनरेशनवर जास्त आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग हा
1: महत्वाचा
0: विषय आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक बिल्डिंगमध्ये, आज मी गेली 30 वर्ष स्वतः करतो आहे त्यामुळे मला स्वतःला त्याचा जास्त अनुभव आलेला आहे की तुमचे बोर्स रिचार्ज होतात, तुमच्या एरियामधली वॉटर स्टोरिंग कॅपॅसिटी वाढती, तुम्ही त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करून अपार्ट फ्रॉम रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्ही टेरसवर जे पाणी पडतं म्हणजे गच्चीवर जे पाणी येतं ते तुम्ही खाली एक टँक करून ते रिसायकल करून वापरू शकता.
1: बरं.
0: आणि एसटीपी आहे ते तुम्ही ते एसटीपी प्लांट्स लावून तुम्ही ते एसटीपीने सगळं पाणी रिसायकल करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सगळे

0: एलईडी लाईट्स आणि सगळे डिमेबल लाईट्स लावल्या तर जेव्हा मनुष्य त्याच्याखाली जाईल तेव्हाच ते चालू होतं, त्यात तुमची एनर्जी सेव्ह होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक बिल्डिंगला त्यांनी सम काइंड ऑफ ग्रीनरी हॅज टू बी मेंटेन.
1: बरोबर, हे अगदी आवश्यक आहे.
0: हा, प्लांटेशन प्रत्येक बिल्डिंग मध्ये भरपूर प्लांटेशन झालं पाहिजे याची सरकार पण काळजी घेतीये. तसं परमिशन मध्ये सुद्धा आमच्या असतंच म्हणा, आणि पण ते सिरियसली फॉलो केलं पाहिजे.
1: अगदी बरोबर
0: असं मला वाटतं.
1: महेश देशमुख सर, स्थापत्य क्षेत्रामध्ये येणाऱ्या जे नवशिके युवक आहेत, प्रत्यक्ष त्यांना काम करताना कोणत्या मुख्य अडचणींना तोंड द्यावं लागत आहे ह्याच्याबद्दल जरा सांगाल.
0: मी मागे बोलल्याप्रमाणेच आपलं जे एज्युकेशन आहे टोटल थेरटिकल आहे, त्यामध्ये प्रॅक्टिकलला फार वाव कमी असतो. तर या लोकांना काय, तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट फील्डवर गेला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. कारण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री अशी आहे की तिथं तुम्हाला कामगारपासून ते उच्च अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांशी, म्हणजे कॉर्पोरेशन झालं तर उच्च अधिकारी कमिशनर लोक किंवा आयएएस लोक यांच्यावर डील करावं लागतं, आणि लेबर क्लासला पण डील करावं लागतं. तर याचा ताळमेळ बसून आणणं आणि यांचं सगळ्यांबरोबर तुम्ही व्यवस्थित, सगळे लेबर काय एज्युकेटेड नसतात, तर त्यांना घेऊन तुमचा एज्युकेशनचा वापर तुम्ही इथं असा केला पाहिजे की त्यात अनएज्युकेटेड लोकांना बरोबर घेऊन तुम्हाला हायली क्वालिफाईड लोक ऍज वेल ऍज अनएज्युकेटेड लोक यांचं संगन मत तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि या सगळ्यांना घेऊन व्यवस्थितपणे तुमचा प्रत्येक प्रकल्प वेळेत कसा हे होईल, आणि साईट ही अशी असते ना, तुम्हाला कुठल्या वेळेस काय प्रॉब्लेम येईल सांगता येत नाही. तुम्हाला सेफ्टी मेजर्सवर फार इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. हे की खूप नेग्लेक्टेड आहे. तुम्हाला बेसिकली सगळ्या लेबरचं इन्शुरन्स पाहिजे. लेबरची एक साईटवर एक फर्स्ट एड म्हणा काहीतरी तुमचं एक हे ठेवलं पाहिजे. असं करून सगळ्या लेबर लोकांना बरोबर घेऊन कसं तुम्ही काम त्यांच्याकडून काढून घेऊ शकता हे तुम्ही त्यांना शिकता आलं पाहिजे. म्हणजे ते जसं जसं तुम्ही ते काम करत जाल तसं तसं तुम्हाला ते शिकायला मिळेल.
1: वेळेचं नियोजन तितकंच महत्त्वाचं आहे.
0: सर्वात महत्वाचं कन्स्ट्रक्शन मध्ये इज टाइम बार. टाइम इज द एसन्स ऑफ एव्हरी कॉन्ट्रॅक्ट इन अवर इंडस्ट्री. म्हणजे तुम्ही कसं वेळ दिली आहे माणसाला, तर माझं तर सगळ्यांना, म्हणजे नवीन जे होतकरू मुलं किंवा मुली या फील्डमध्ये येऊ इच्छितात त्यांना एकच आहे की वेळ पाळा. तुम्ही वेळेला फार महत्व आहे, पण वेळ तुम्ही पाळा, वेळेत द्या. तुम्ही जर का कमिटमेंट 24 महिन्याची दिली तर 20 महिन्यात द्या, पीपल विल बी हॅपी. 18 महिन्यात ती वेळ दिली असेल 15 महिन्यात द्या, पण वेळेत प्रकल्प कम्प्लीट करा. ही एक मोठं चॅलेंज आहे आणि ह्या सगळ्यांचा संगनमत करून तुम्ही करू शकता.
1: बरोबर. श्रोते हो, आपण ऐकत आहात स्थापत्य क्षेत्रात युवकांसाठी संधी आणि आव्हानं या विषयावर आपण महेश देशमुख सर यांच्याशी संवाद साधत आहोत. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. देशमुख सर, मगाशी तुम्ही जसं म्हणालात की पुस्तकी ज्ञान नुसतं उपयोगाचं नाहीये, तर पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष काम यात मोठी दरी आहे मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे, तर ही दरी सांधताना तरुणांनी यावर काय उपाय करावा?
0: मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक इंजिनियर म्हणा आर्किटेक्ट ग्रॅज्युएशनला जे असतात त्यांनी इंटर्नशिप शॉर्ट म्हणजे तिसऱ्या चौथ्या वर्षीच करावं. तुम्ही फील्डमध्ये अॅक्च्युअल मार्केटमध्ये येऊन काम करण्याच्या आधी थोडा स्वतःला एक प्रकारचा एक्सपिरियन्स म्हणा, तुम्हाला अनुभव म्हणा, हा तुम्ही घेतला पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाकी बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला पुस्तकामध्ये शिकायला मिळत नाहीत ते तुम्हाला साईटवर शिकायला मिळतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझं स्वतःचं पण इंजिनिअरिंगमध्ये काही डिग्री नाहीये. मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आहे सायन्समध्ये, पण मी फक्त अनुभव आणि एक्सपिरियन्स या जीवावर आज मी 38 वर्ष आणि या बिझनेसमध्ये आहे. फक्त एक्सपिरियन्स आणि काम, आणि मी हे काम साईटवर स्वतः उभं राहून शिकलो आणि स्वतः केलं म्हणून मला हे आलं आहे. मला तेच सांगायचं की तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करा. अरे मी इंजिनियर आहे, मी का खाली वाकून काम करू, ही जर का तुमची टेंडन्सी असेल तर ते होणं अवघड आहे. जरा
1: देशमुख सर, जे तरुण अभियंते आहेत किंवा आर्किटेक्टमध्ये पदवी घेतलेली मुलं आहेत, त्यांना संवाद कौशल्य किंवा लेबर मॅनेजमेंट अशा स्किल्सची किती आवश्यकता असते?
0: या फील्डमध्ये 100% आवश्यकता आहे. कारण कन्स्ट्रक्शन हा व्यवसाय असा आहे की यू हॅव टू बी एक्स्ट्रोवर्ट.
1: बरोबर.
0: म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून खुलून बोलत नाही तोपर्यंत तुमचं कुठलंच काम होणार नाही. तुम्हाला त्यामध्ये प्राविण्य मिळवायलाच पाहिजे की तुम्ही प्रत्येक संभाषण तुमचं जे असं झालं पाहिजे की ते समोरच्याला तुम्हाला जिंकता आलं पाहिजे.
1: अगदी.
0: आणि जेवढं तुम्ही व्यवस्थितपणे गोष्टी समजून सांगाल किंवा हे कराल किंवा समोरच्या माणसाला त्याबद्दल तुम्ही कल्पना द्याल तेवढं त्यांना जास्त त्याचा फायदा मिळेल त्यांना.
1: सर मग रिअल इस्टेट क्षेत्रात आपण पाहतो की चढ उतार हे येत असतात, तर अशा वेळेस स्वतःला टिकून ठेवण्यासाठी तरुणांनी मानसिक आणि आर्थिक हे दोन्हीचं नियोजन कसं करावं?
0: सर्वात महत्त्वाचं

0: या बिझनेसमध्ये आहे ते आर्थिक स्थिती.
1: बरोबर.
0: हा आणि बेसिकली कसं आहे, आर्थिक स्थिती ही लगेच येत नाही, तुम्हाला निर्माण करावी लागती विथ द टाइम. त्याचे तुम्ही रिझल्टसाठी काही बघू नका, 5 वर्ष फक्त कष्ट करा आणि तुमचा अर्निंगचा एक पर्सेंटेज तुम्ही बाजूला ठेवत जा आणि त्यामधनं तुम्ही एकदा तुम्हाला काहीतरी एक बेस सोर्स तयार झाला तर मग यू कॅन रेज लोन म्हणा. आपण मी लोनच्या विरोधात आहे, मी स्वतः आज 38 वर्षांमध्ये कुठल्याही इन्स्टिट्यूशनमधनं लोन घेतलेलं नाहीये. विदाऊट लोन घेता आपण काय करू शकतो आणि कसं करू शकतो, आणि सर्वात महत्वाचं चादर बघून पाय पसरा. कारण या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये देर आर लॉट ऑफ डायव्हर्शन्स. डायव्हर्शन म्हणण्यापेक्षा काय, एक वेळ अशी येते की तुमच्याकडे करोडो रुपये असतात, एक वेळ अशी येते की तुमच्याकडे 10,000 पण नसतात. कारण तुम्ही अशा त्याचं प्रयोजन केलं पाहिजे की तुमच्या फंडचा फ्लो जो आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये शनिवारी पेमेंट असतं, प्रत्येक शनिवार तुमचं पेमेंट झालंच पाहिजे याची तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. कारण कामगार लोकांना जर का शनिवारी पेमेंट मिळालं नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर लोकांना, तर सोमवारी त्याचा विचार डगमगतो तुमच्याकडे यायचा. तर तुम्ही हे एन्श्युअर केलं पाहिजे की रविवारी तो मनुष्य 2 घास व्यवस्थित खाऊन झोपला पाहिजे आणि सोमवारी माझ्याकडे कामाला आलं पाहिजे. तर हे सगळ्याचा बॅलन्स करण्याकरता तुम्हाला पहिले काही वर्ष तर कष्ट करून स्वतःचा फंड रेज करावाच लागेल, अनलेस यू आर फायनान्शियली रिच बाय युअर सेल्फ.
1: बरोबर. महेश देशमुख सर, या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या आणि स्वतःचं नाव कमवू पाहणाऱ्या तरुण पिढीला आपण जाता जाता महत्वाचा असा काय सल्ला द्याल?
0: सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन, हार्डवर्क आणि ट्रान्सपरन्सी इन युअर डीलिंग्स, ह्या 3 इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत आमच्या फील्डमध्ये. ट्रान्सपरन्सी याच्याकरता, कारण की प्रत्येक आमचा जो व्यवसाय आहे खूप फायनान्शियली इन्क्लाइंड आहे, म्हणजे खूप पैशाची गुंतवणूक आहे. तर तुम्हाला समोरच्या बरोबर जेव्हा ते करोडो रुपये ते तुमच्यावर इन्व्हेस्ट करतायत, तर यू हॅव टू बी ट्रान्सपरंट. सेकंड थिंग इज तुम्ही यू हॅव टू डू हार्ड वर्क. हार्ड वर्कला पर्याय नाहीये, कारण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री स्टार्ट्स ॲट 6 एंड्स ॲट 12, देर इज नो टाइम लिमिट. यू शुड बी रेडी, एव्हर रेडी टू बी प्रेझेंट फॉर एनी ऑफ द इव्हेंच्युअलिटी. तिसरी गोष्ट, तुम्ही जर का क्वालिटी काम देत गेला तरच तुम्हाला काम पुढे मिळू शकतं. आणि तुम्हाला पहिले 5-10 वर्ष तुम्हाला स्वतःचं काम दाखवण्यानंतरच तुम्हाला पुढे काम मिळेल. आणि जे काही तुम्ही काम कराल ते तुम्ही इतक्या मनापासून करा की गिव्ह एव्हरीबडी होम, HOME, नॉट हाऊस, सो एव्हरीबडी विल बी हॅपी विथ यू.
1: अरे वा, हे तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं सर. श्रोते हो, क्षेत्र कोणतेही असो, कठोर परिश्रम, जिद्द, योग्य वेळेचं नियोजन असेल तर यशाचं शिखर गाठता येतं. महेश देशमुख सर, स्थापत्य क्षेत्रातील संधी आणि आव्हानं यावर आमच्या श्रोत्यांना मौल्यवान असं खूप मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: श्रोते, आताच आपण स्थापत्य क्षेत्रातील युवकांसाठी संधी आणि आव्हानं या विषयावर स्थापत्य तज्ज्ञ महेश देशमुख यांची सोनाली कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निशिगंध मराठी कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील गीत. गीतकार सुधीर मोघे आणि संगीत आहे अरुण पोडवाल यांचं.